हम मूड मुगद किशबू जहै नाही, तू आपे देह बुझाई, जो तुद पहावै सोई करसी, अवर ना करना जाई।